आई बसंती संदूर सुहाई सरस अहिरी लैप हर जा संगलाई पांचो आर जा सुरमा नंद पास कर आए चंद्र बिंब मंगलन सुहाए सरस बान औ आहे विनोदा गावे सरस बसंत कमोदा अष्टपुत्र मैं

चक्र चिन्ह न वर्ण जाको जात पात न फेक रूप रेख न रंग जाको राग रूप न रंग सर्व लायक सर्व खायक सर्व ते अनभंग सर्वदाता सर्व